लाए, तू आपे वेख विकसदा अपनी वध्याए, हर तुझो बार किस नाही तू सच्चा साई, तू आपे आप वरतदा सबनी ही थाई, हर किसै त्यावो।

ऐ समावे हर कथा सुने से तनवंत दिसे जुग माही तिनको सब निवे अनदिन पूज कराही सहजे गुण रवे साचे मन माही पूरे सतगुर शब्द सुनाया।

सब दे सुहावे ता पत पावे, दीपक देह उजारे, सुन सखी सहेली साच सहेली साचे के गुण सारे, सतगुर मेली ता फिर रावी, बिगसी अमृत बाणी, नानक सा तन ता